चत्र चक्र पुक्ते स्वयं पव सुपह सर्वदा सर्वजुक्ते दुकालं प्रणासी दयालं स्वरूपे सदा यंग संगे